तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंगी 107.8 FM रंग रंगाळजीनी. आईच्या या कार्यक्रमात मन अधिक बाप मेल्विन नोरोन्ना पक्षीगिर सोविगार हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोप ऐकूया.

0: असल्या सगळे क्रेडीट तांकां फावो जाता आनी सांगता आसा हात धरली पतीन आनी उजवाड दिवची दोगां भुरगीं तांणी तुमकां एका रितीचो एक मोगा असो बोवार दिला म्हणटासतना हांचे विशीं एक दोन शब्द सांगूयात की तुमकां.
1: म्हजी पतीन म्हजे आनी तेचे लव्ह मॅरेज एक्च्युली आमी हॅपिली मॅरीड
0: गांवां भितर गी गांवां भायर
1: गांवा भितर
0: आलतडी बोलतडी
1: आलतडी बोलतडी म्हळ्यार मस्त डिस्टन्स ना विलेजस दुसरे दुसरे आता तशें आमी लव्ह मॅरेज जाले मागीर म्हजे इनिशियल आहले कश्ट पुरो ताका गुप्त आहले ताचे उपरांत म्हळ्यार त्या टायमार घर बांदतना हांवें न्हय घर बांदूंक देंवताना ते जाला इल्लेशे कश्ट जाले त्या टायमार त्या टायमार हांव भाऊ मम्मी पुरो फॅमिली ओट्टूकूत ते हें करनाहल्या तशें घर कंप्लीट कंप्लीट जावंक पावतना परत्यान पप्पा हुशार नाटलो ते टायम मस्त कश्टाचेले पूण म्हज्या पतीने की पुरो विशय कोत्ताल्या रिते म्हजे घट्ट रावला ते दळा ताचे उपरांत आमचे काजार जाले लेट 2017 सो काजार जाले उपरांत एका वर्सा उपरांत आमचे नवे घर 2018 इनॉग्रेशन जाले तशें आमी बरें अंडरस्टँडींग आसा.
0: बरें बरें भोव खूब आनी तुमच्या जिवितांत देवान बेसांव जावन दोगां भुरगीं दिल्यांत वय आतां तेंत तुमचें दायज सर्वस्व म्हणवेत जिवन धट्टो एल एल बी करूंक कित्या खातीर चिंतलें तुवें सो लेट थोडे पटे पी यू सी जावन ते एल एल बी करतात जावंक पुरो थोडे जावन डिग्री विथ एल एल बी करतात त्या धडा एक तेंकां म्हणटात स्टडींग शिकची वर्सां करेक्ट एक क्लब जातात पूण तुमी आतां हांगा वावर करून तशें करूंक कारण कितें
1: एक्च्युली एज्युकेशनांत हांव तिके बरो स्टुडंट आहलो पी यू सी जाताना म्हजे कडेन बरे मार्क्सय आहले सो एट दॅट टायम म्हाका एकटी एल एल बी जॉयन जाया म्हूण आहलो जाल्यार एल्डर्सांनी पुरो म्हळ्यार त्या टायमार एल एल बी व्हडले स्कोप नाटले सो त्या टायमार क्रेज सकटांगी मॅनेजमेंट एच आर ती लायन सो तुमी बी बी एम करा म्हणून एडवायस केले तशें मस्त इन्सिडेंट सात सांगूंक जायना पूण त्या टायमार बी बी एमाक जॉयन जालो हांव 3 इयर्स बी बी एम केलें बी बी एम करून जाले उपरांत म्हज्या नशिबांत एडवोकेट जायचे म्हणून तो आसल्यारूय ते मागीर जाल्यार हांव ते रेवेन्यू डिपार्टमेंट म्हजो भावान म्हाका सपोर्ट केले आनी थंय हांव रेवेन्यू वर्क करनाहलो आयडियास मेळ्ळ्यो ताचे उपरांत तेंत हांवें अडॉप्ट केले मागीर एल एल बी जॉयन
0: सो एल एल बी केल्ल्यान आतां एक वकील म्हणटासतना एक सेवेचो जागो जायते रितीचे एक आमी हे आसात आतां रेवेन्यू जावंक पुरो आनी सिवील मॅटर्सांनी तुमी वकील जावन सेवा दिवन आसात देवान तुमकां वरां कितलीं दिल्यान दिसा 24 गी 48 गी म्हणून सारूंक जाय कितें म्हळ्यार ऑलवेज तुमकां ह्या वृत्तेंत आसल्ल्यांक बिजी आसचें पडटा वेळ तुमचो हर एक राटा वडेक तुमी विनियोग करता आसतना भोवशा एक लॉयराक आपोवचे एक डॉक्टराक रेडियो सारांक म्हणजे खंयचे एक चॅनलार आपोवचे जाल्यार ते मस्त कसो तांचे कित्याक तांकां तो एक घंटो या पळय एक 10 घंट्या बरी आसता काय जाल्यार हांगासर मस्तो तुमी वावंड काडटा जाल्यार आतां प्रस्तुत तुमी हांव तुमचे एका वांट्याक येता बंटवळ बँका विशयांत या सोसायटी विशयांत उलयता कॅथलीक बँका विशयांत थंय तुमी आतां दुसऱ्या अवदेक अध्यक्ष जायात पूण 3 अवदे जावन लगभग 12 वर्सां जावन तुमचो वावर थंय चलतेत आसा एक डायरेक्टर जावन आसून उपरांत आतां प्रेसिडेंट जावन तुमी आसात ह्या बँका विशयांत इल्लें तरी सांगिचें कित्याक आमच्या जायत्यांक म्हळ्यार तिशयल्यांक म्हणजे बुंटवळच्यांक या तेण्याच्या सायडीच्यांक पुरो ओळख आसा कोडियाळकारांक हाच्या विशीं आनी इल्ली भरपूर माहिती दितात की सर.
1: येस बंटवळ कॅथलीक क्रेडीट कॉपरेटीव्ह सोसायटी ती 1997 बुंटवळांत लिगो रिलोबो म्हणल्यान स्थापन केले खंयच्याय संस्थो सुरू स्थापन करतना मस्त भोंग आसात ते प्रमोट करूंक त्या टायमार प्रमोट करतना ताका ही भोंग आहले त्या टायमार मागीर कॅथलीक सभांनी ताका सपोर्ट केलो सपोर्ट करून इनिशियल बँकिंगान मुखार वचत जाल्यार बारीक कश्ट त्या टायमार आमच्यात मनीस येवन पयशे दवरनात रिस्क आसता
0: पातयेनी आसा करेचे आनी पातयेनी हाण दोरीचे
1: इनिशियली कश्ट त्या टायमार मस्त तांणी वावंट काडला ताचे वट्टो कॅथलीक लोकांनी त्या एरियाच्यांनी वावंट काडला मस्त पुगारलाय पाय ओडल्यात त्या टायमार तशें ती सोसायटी फस्ट बारीक कश्टांनी आयली क्रमेन दुसरे दुसरे लिडर्स आयले बरे करून प्रमोट जावन गेली त्या आमच्या सोसायटीचे एक विशेषता काल म्हळ्यार उरल्या खंयचीय संस्था बरी मेंबर्स भितर जावन दी बोर्डा भितर जावन दी ग्रुप जमना आमी वी म्हणून वी टुगेदर आमी म्हणून वर्क करता त्या खातीर आमकां इनिशियली कशें जाल्यार मागीर

0: चार मंथ आमी का बरें ग्रोथ हाडूंक जाय.
1: तांणी गेल्ले एक बुनाद तुमकां ती तेत्ता बुनादेर फुडें वसोंक गेले.
0: हा बरें ग्रोथ हाडूंक जालें. केदाळ ग्रुपिजम येता तेदाळ संस्था मुखार वसना. ग्रुपिजम नासतना आमी आमचे म्हणून वट्ट करून हांवें म्हजें म्हणून सोडून आमी आमचें म्हणून केल्यार तो संस्था केदाळे मुखार येता. तशें जाल्यार आमची संस्था इनिशियली इनवेस्टमेंट सुद्दां नटले, डेपोजीट सुद्दां बारी उणें आसलें. ताच्या उपरांत ग्रेज्युअली 2014 येताना एक अराउंड 30 crores मुसेर आसले तितले. ताच्या उपरांत ग्रो जाले 2019 येताना 50 crore क्रॉस जाले. ताच्या उपरांत आतां आमचे 150 crore क्रॉस जावन लास्ट इयर 1400+ ट्रान्झॅक्शन जाला. 1400 crores प्लस ट्रान्झॅक्शन जाला. सो आमची सोसायटी ग्रो जाताना खुशी जाता आनी मुखार मस्त वसोंक आसा. त्या खातीर तुमी सर्वांनी ताका सहकार दिजे. मागीर आमची सोसायटी कॅथलीक कॉपरेटीव म्हूण आसा, पूण आमची सेवा हर एका जातीच्यांकी आसा. आमच्याडे लोन्स पुरो जातीचे काडटात, डेपोजिट्सी पुरो जातीचे दवरतात. खाली फाउंडेड बाय कॅथलीक क्रिश्चन्स, सो ते कॅथलीक कॉपरेटीव म्हणून बंटवाळ कॅथलीक क्रेडीट कॉपरेटीव म्हणून नाव आमी आसा. तशें म्हणून कॅथलिकांनी मात्र व्यवहार करीचे म्हणून ना, सट्टांकी व्यवहार करीत.
1: ओके, खंय बरं ब्रांचेस आसात सर? कितली ब्रांचेस आसात?
0: प्रेझेंटली 10 branches आसात आनी 2 branches कामां जावन आसात. 10 branches आमची एक बीसी रोड आसा, बोंटवळ आसा, बोळियार आसा, तोकोट हांगा फजीर आसा, कल्लडक आसा, वामद पदव आसा, कुप्पे पदव आसा, सिद्धकट्टे आसा, गुरपुरा काही काम आसा. आनी 9वी branch एक बचपे काम जातेत्ता आनी एक पुत्तूर पोडिलान जातेत्ता.
1: ओके, अशें तुमचे कोडियाळाक काही एक्सटेंड करचे एक योजना आसा गी मुखल्या भविश्याच्या दिसांनी?
0: आसा, खंडीत आसा.
1: कितें म्हळ्यार एक खंय उपजाल्ले, एक आतां सांगचे जाल्यार आमच्या MCC बँक आतां कोडियाळांत उपजाल्ले, आतां खंय म्हळ्यार सर पावला म्हळ्यार विविध जिल्ह्यांक पावला अशें म्हणटा आसतना बंटवळचे बँक आतां बंटवळांत जावन ताचे फांटे या ताचो एक भोवार विस्तार आयत म्हणले पातयांनी म्हाका खंडीत आसा. आनी जायते आनी होगडीक उसारल्या, विशेष जावन सभार आनी ह्या बँका विशयन बरेपणान उसारला. कित्याक म्हळ्यार क्लीन अँड क्रिस्टल म्हणल्या बरी तुमच्या बँकाचे आडल ते जावंक पुरो, या बोर्ड ऑफ मेंबर्स दिवची सेवा जावंक पुरो, आपलेच काले म्हणटात ते आनी एक रितीची लोकांक दिवचे एक तुमी संघात जावंक पुरो, ते ऑल आर कोण म्हणटात सगळ्यांनी एप्रिशिएट केल्ले आसा. तर हांगासर फाटले एक जायते वर्सांत हांव न्हू ही सोसायटी तुमची कितें वावुरता जाल्यान सभार ताका एक ग्राहक आसा जाल्यार, कस्टमर्स आसा जाल्यार, थंयसर लोन्स लेवें देवें पुरो मस्त जाता जाल्यान तुमकां, ताका बरें मागता तुमच्या वावरांत. आनी कितें नवें दोन तुमी बेगीन्स उगडा पे करचे शक्य आसा, बरें जावं दे म्हणून शेतना. हांगा सर तुमचे लागी विचारचे जाल्यार जायते एक पंचायतान तुमी सेवा दिल्ली आसा. आतां पंचायतान सेवा दिवचे म्हणटना अप्रुपशे क्रिस्तांवांच्यानी तांकां अवकाश मेळचे उणे, मागीर आमचे एक समाज म्हळ्यार संकू उणे आसा जाल्ल्यान एक दांत एक दोगांक विंचता थोडे पोटी तशें आसता. तुमकां मेळ्ळो तो अवकाश तुमी कसो तो भांगरावळो जावन बदल्लो सर?
0: एक्च्युली राजकीयांत आमी तितके पाटीत जाल्यार त्या टायमार मेळ्ळो अवकाश आमी सुद्दां उपयोग करना. एक्च्युली हांव रावले एरियांत एक 10% पॉप्युलेशन क्रिस्तांवचे ना, पुरो अदर कास्ट, पूण लोक पळयता. लोक पळयता नवें तोंड जाय म्हणून, लोकांक नवें तोंड नवे व्यक्ती आयल्यार ते वेलकम करतात. तशें तांणी म्हाका भरपूर वोट घालून सहकार दिला. तशें 5 वर्सां म्हणजे यंग एज जाल्ल्यान त्या टायमार अनुभव नाटलो जाल्यार मस्त अनुभव हांवें खाण गेला त्या एक 5 वर्सां लोक वट बरसून तांचे ललान समस्ये तांचे मेन प्रॉब्लम्स उदकाचे प्रॉब्लम आतां मस्त सॉल्व जाल्यात. त्या टायमार एका एरियांत एक बोर आल्यार थंय एक पंप हाऊस करीचे, त्या पंप हाऊस एकलो मनीस दवरचे, ताचे थंय एक लोकल 4 राजकीय आसा ते सॉल्व करचे, तांकां पळयले हांकां जायना तर पुरा फस्ट मेळसो घासाक पंचायत मेंबर कोणी उरले जिल्हा पंचायत जावन MLA जावन कोणी मेळना. फस्ट मेळचेत घासा पंचायत मेंबर. सो पंचायत मेंबर जावन सेवा दिवंक बारीक कश्ट, ते एक बरो अनुभव म्हाका 5 years. तो ताच्या उपरांत हांव सोसायटी कॉपरेटिव्ह आक आयलो.
1: ओके, नेत्रवती लागींत वळटा जाल्यार उदक मस्त आसा जाल्यार ते उदक थंय दिवंक कस जाता, कित्याक म्हळ्यार शिफ्ट करतात. तशें जाल्यार तुमी तांचे खातीर सेपरेट वेवस्था करची पडटा आनी ते उदकाचे तितली तकली पडापड खंयची ना म्हणूंक आशेता. आतां तुमी शिकले दोन कोर्स, एक बीबीएम जावं पुरो एक LLB. ह्या बँकिंगान तुमी आसतना आतां लायक आतां अध्यक्ष जावन आसतना हाव युजफूल फॉर यू आनी कशें तें तुमकां तुमचें शिकप एका प्रेसिडेंट जावन अध्यक्ष जावन तुमचें बँक स्मूथली मुखार व्हरूंक या ताचे आडलते मुखार व्हरूंक तुमकां एक कला म्हणटात मुनाफाचें जालां या फायद्याचें जालां.
0: खंडीत जावन हांव म्हळ्यार 2014 डायरेक्टर जावन जॉयन जाताना लिगल नॉलेज जाय आसली ती आमच्या उरले 6 सदस्य वट हांव म्हळ्यार आल्ल्या बोर्डांत हांव ती यंगर आसलो पूण उरले डायरेक्टरांनी जावन अध्यक्षान त्या दळाच्या बरे करून म्हाका ट्रीट केला सांभाळला आनी म्हजे नवे आयडियाज काले दिवं काल्ल्यार ताणी बरे करून खाण घेवन
1: एक कॉल येवन आसा तुमचे कडेन उलोवचे. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो नमस्ते
2: नमस्ते
1: कोण उलयतात? ಹೇಳಿ ಸರ್, ಯೋಜಿನ್ ಲೋಬ್ ಅವರಲ್ವಾ? ಹೇಳಿ, ನಮ್ ಜೊತೆ ಜೀವನ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ, ಮಾತಾಡಿ ಸರ್.
0: ಹಾಯ್ ಯೋಜಿನ್.
2: ಹಾಯ್ ಜೀವನ್,
0: ಹಾಂ ಬರೋ ಸರ್, ತುಂಬ ಸಸಾಯ್.
2: ಜಸ್ಟ್ ಐ ವಾಂಟೆಡ್ ಟು ಸೇ ಸಮಥಿಂಗ್ ದಟ್ ಪ್ಲೀಸ್ ಟೇಕ್ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಅವರ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಮೇಕ್ ಇಟ್ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಸ್ ಯು ಆರ್ ಸೆಕೆಂಡ್ ಟೈಮ್ ಚೇರ್ಮನ್ ಆಫ್ ದ ಬ್ಯಾಂಕ್.
1: Okay.
0: Thank you, Eugene.
2: You all the best.
1: Okay. Eugene, sir, from where you are calling? Which place?
2: I'm a Capitan in Mangalore.
1: Okay, sir. Thank you very much for calling and appreciating Jeevan, sir. Thank you very much, sir.
0: Thank you, Eugene.
1: Have a beautiful day.
2: Okay. Thank you.
1: Okay. ಯೋಜನೆ ಲೋಪನ್ ತುಂಬ ಅವರಾಗಿ ಕಾಲ್ ಕೇಳಲೆ ಆಸಾ ನೀ ದೇವ ಬರೇ ಕರು ಉಂಟ ತಕ್ಕ ಹಂಗ ಸರ್ ಸರ್ ಸಂಗತ ಅಂತ ಶಿಕಾಪನೆ ತುಂಬೆ
0: ತೆ ದಳ ಅತ ಲೀಗಲ್ ಫೈಲ್ಸ್ ಲೀಗಲ್ ಜೌನ್ ಯತ್ತನ ತಿ ಏಕ ಕ್ರಾಸ್ ವೆರಿಫೈ ಕರು ಮಕ ಯೂಸ್ಫುಲ್ ಜತಲಿ ಮುಂಜಿ ನಾಲೆಜ್ ತೆ ಅಮೆ ತೆ ದಳ ಚ ಬೋರ್ಡ್ ಅನಿ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಅಂಗ ಸಂತನ ತನಿ ವೆಲ್ಕಮ್ ಕೇಳೆ ಮಗೆ ತೆ ಥೋಡಿ ಚೇಂಜಸ್ ಕರು ಕಾಲೆ ತಕ ಪೂರ ಯೂಸ್ಫುಲ್ ಜಲ್ ಅನಿ ಮುಂಜಿ ಬಿಬಿಎಂ ಅಂತ ಕಶ ಮಳರ ಫೈನಲ್ ಅಕೌಂಟ್ಸ್ ತೆ ಪೂರ ಅವನ್ ತಂದು ಶಿಕಲ್ಲೋ ತೆ ಮುಖಾಂಗ ಅಕೌಂಟಿಂಗ್ ಪಳೋಂಕಿ ಯೂಸ್ ಜಲೆ ಮೋರ ಬೋಟ್ ಅವ್ ಮುಸ್ತು ತಾರು ಕೆದಾಳೆ ಪೊಳೆ ನಕಲ ಮಳರ ಅಂಚೆ ಸ್ಟಾಫ್ ಆ ಬಾರಿ ಜೆನ್ಯೂನ್ ಅನಿ ಆನೆಸ್ಟ್ ಸ್ಟಾಫ್ ಆ ತಸಲ್ಲನ್ ಅಂಚೆ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಅಶಾ ಅಂಗಿ ತು ಕಂಚೆ ಏನ್ ಕೆಲರ್ ಅಮ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಹೆಡ್ ಅತ ನಮ್ಕ ಕಾರ್ಡ್ ನ ಎಲ್ಲ ಶೀಟ್ ಅನ್ ಮಾರ್ಕ್ ಜಾವನ್ ಎತ್ತ ಕಂಚೆ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ತಿಶಿನಿಶಿನ್ ಜಲ್ಯಾರ್ ಸೊ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಬರೇ ಆಸಾ ಸ್ಟಾಫ್ ಐ ಆನೆಸ್ಟ್ ಆತ ತ್ಯಾ ಖಾತೀರ್ ಅಮ್ಕ ಒಡ್ಲೆ ತಚೆ ಹೆಡೇಕ್ ನಾ ಜಲ್ಯಾರ್ ಇಂಟರ್ನಲ್ ಆಡಿಟ್ ಕರ್ ಅಮೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಪೊಳಿ ತಿತ್ತ ಸ್ಟಾಫ್ ಫಾರ್ ದ ಪರ್ಪಸ್ ಆಫ್ ದ ಡ್ಯೂಟಿ ತ್ಯಾ ಅಮೆ ಕರಿಜತ್ ಬಟ್ ಮೋರ್ ಅಬೌಟ್ ಟು ಸೇ ಸ್ಟಾಫ್ ಅಮ್ ಬರಿ ಆತ ತಸೆಲ್ಲನ್ ಸ್ಟಾಫ್ ಅಂಬರಿ ಅಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆ ಗಟ್ಟ ಅಸ್ತಾ.
1: ಓಕೆ, ಸ್ಟಾಫ್ ಅಂಬರಿ ಅಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆ ಗಟ್ಟ ಅಸ್ತಾ ಅನಿ ತೈ ಸರ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗಟ್ಟ ಅಸ್ತಾ ಸಂಸ್ಥಾನಿಗೆ ಬರೋಕತ್ತ.
0: ಓಕೆ,
1: ಜೀವನ್ ಸರ್ ತುಮಚೆ ವಿಷಯ ಏಕ ಸಂಚೆ ಉತಾರ ಅಸಾ ತುಮಕ ಕಳಿತ ಅಸಲ್ಲಿ ಅನಿ ಜೈತಿ ಅನಿ ಅನಿ ವೈ ಏಕ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಕರಿ ಜಲರ ಹ್ಯಾವ್ ಟು ಕಲಮ್ ಉಂಟತ ಡಿಗ್ ದ ರೂಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಜಿಂ ಪಾಳ ಮೂಳ ಪರೋಸ್ತಿ ಜೆ ಪಟ್ಟ ಏಕ ಉತಾರ ಅಸಾ ಸಂಗ್ಲಾಂಗಿ ಹಿ ಇಸ್ ಅ ಕಾಮ್ ಪರ್ಸನ್ ಸಾಫ್ಟ್ ಸ್ಪೋಕನ್ ಅನಿ ಬರೋ ಸ್ಮೈಲ್ ದಿತಾ ಅಶೇ ಅಸಲ್ಯಾನ ತೈಸರ್ ಏಕ ಬರೇ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ವಾತಾವರಣ ಮಂಟಾ ಮಾಮೆ ಪೋಡ ಮಂಡ ಖುಷಿಯಚೆ ವಾತಾವರಣ ಉಪಜತಾ ಕೈ ತು ಅಚೆ ವಿಷಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ದಿತಾ ಇರ ಖುಷಿ ದಿತಾ
0: ಶಾಂತ ವೈ ಐ ಲೈಕ್ ಟು ಬಿ ಮುಳೆ ಕೂಲ್ ಜೌನ ಸೋಂಕ ಮಸ್ತ್ ಪ್ರಯತ್ನ ಗತ ತೊಡೆ ಬಟ್ಟಿ ರಾಗಿ ಎತ್ತ ನಾಮುನ್ನ ಪೂರ ವಾತಾವರಣ ಅಂತೇನ ಜಲ್ತಿಟ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಕಿಟ್ಲ ಅಲ್ಲರಿ ಆಮೇಲೆ ಕಾಮ್ ಮೈಂಡ್ ಅನ್ ಬಸೋನ್ ಚಿಂತ್ಲ್ಯಾರ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಈಸಿ ಜಾತ ಇನ್ನ ತಚ್ಚ ವೈರ್ ರಿಯಾಕ್ಟ್ ಕೆಲ್ಯಾರ ಪರ್ತೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸರ್ಡ್ ಜಾತ ಸೊನ್ನ ಊಣೆ ಜಾಯಿನ ತ್ಯಾ ಖಾತೀರ್ ಕೂಲ್ ಅನ್ನಿ ಕಾಮ್ ಅಲ್ಲೇನ್ ಮಕ ಮುಸ್ತು ಹೆಲ್ಪ್ ಜಲ ಮುಸ್ತು ಸೊಲ್ಯೂಷನ್ಸ್ ಸೊದೋಂಕು ಮಗಿರ್ ಸ್ಮೈಲ್ನೆಸ್ ಪುರ ಆಮ್ಕ ಪೈಲೆ ತಂತ ಆಯಿಲ್ನೆ ತೆ ಕೈ ಅಡಾಪ್ಟ್ ಕೆಲ್ಲನಿ ಇಸ್ ಜೆನ್ಯೂನ್ ಸೊ ತೆಂತ ಮುಖರ್ ಎತೆ ತಸ
1: ಅನಿ ಕಾಲ್ ಎತ. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ. ಹಲೋ ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್ ಈಗ ಆಗಲ್ಲ ಸರ್, ಆದ್ರೆ ಈಗ ಆಪ್ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತು ವೆಬ್ಸೈಟ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ವ ಸರ್. ಜೀವನ್ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ ಜೊತೆಗೆ, ಮಾತಾಡಿ ಹೇಳಿ ಸರ್. ಮಾತಾಡಿ.
0: ಹಾಯ್
1: ಸರ್, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ.
2: ಜೀವನ್ ಅವರೇ, ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್, ನಾನು ಕಾರ್ತಿಕ್ ಅಂತ.
1: ಓಕೆ ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ, ಧನ್ಯವಾದ.
0: ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್
2: ಹೇಳಿ ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್
1: ಹೇಳಿ ಸರ್. ಹೇಳಿ
2: ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಇಲ್ಲ
1: ಹೇಳಿ ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ.
2: ನಾನು ಬಿಸಿಸಿ ಬಂಡವಾಳ ಕೆತ್ತಲು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೋಪರೇಟಿವ್ ಸೆಕ್ಷನ್ ನಾವು ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಲೋನ್ ಅಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಜೀವನ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಸ್ ಅ ಪರ್ಸನ್ ಇಸ್ ವೆರಿ ಗುಡ್, ಅಂಡ್ ಅವರ್ ಚೈಲ್ಡ್ ಹುಡ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೂಡ.
1: ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್ ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ನೀವು ಸಮಯ ತಗೊಂಡು ಕಾಲ್ ಮಾಡಿದಿರಿ ಅಲ್ವಾ, ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್.
2: ಓಕೆ,
1: ಸೊ ಕಾರ್ತಿಕ್ ಕಾಲ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಸಂಘ. ಓಕೆ, ಹಂಗ ಸರ್, ಈಗ ಸೊಸೈಟಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಖರ್ಚಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಂಪುರ, ಈಗ ಸೊಸೈಟಿ ಕಾಲೇಜ್ ಸಂಚಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಂಪುರ, एक बोर्ड ऑफ मेंबर हाथी आसता पुरो या थी सर लोक एट्रेक्शन चरित्री नहीं आसता. हमें जनरल क्वेश्चन है सर, मैं तुम्हें सोसायटी विषय सच नहीं कशे एक कोई एक सोसायटी स्टार्ट करता जैसे या स्टार्ट करूं चिंता जाए तक सलाह देता है सर.
0: सोसायटी कॉपरेटिव सोसायटी मस्त विधास क्रेडिट कॉपरेटिव व्यवसाय सौहार्द विविध उद्देश मल्टीपल आसा. सो एक कॉपरेटिव सोसायटी स्टार्ट करते कॉपरेटिव मुवमेंट प्रकार सोसायटी सेवा दिवच उद्देशान स्टार्ट
1: करेटिव
0: कॉन्सेप्ट स्टार्ट के मस्त लोक संध्या सरसून ती कॉपरेटिव सोसायटी सक्सेस जता. थोड़े पटी काल जाता थोड़ा इंडिविजुअल बेनिफिट खातीर सोसायटी स्टार्ट करता. फायद्या खातीर स्टार्ट कर फंड्स खान घेवन फंड्स खंग यूज करता थी तो प्रॉफिट इलिगली और चढ़ मपान गेन करूं पूरा ट्राई करता सोसायटी दरमान उरले सोसायटीक नाव पाड जाला.
1: एक सोसायटी खंय म्हणजे ब्लॅक लिस्ट जाली जाल्यार खाले म्हणजे ब्लॅक डॉट आयलो
0: लोकांक बेन दिसता कॉपरेटिव दवरल्यार पाड जाता. एक्चुअली कॉपरेटिव दवरल्यार सेफ असता. तुम्ही काल आयडेंटिफाय करचे म्हणजे ती सोसायटीचे बेस काल. आता आमची सोसायटी कॅथलिकाची कॅथलिकांची पुरा सिरसून केली आमत कोणी एकलो दोगुणी हंगा आमचे 5000 प्लस ए क्लास मेंबर्स आता 10000 प्लस डी क्लास मेंबर्स हे मेंबर्सची सोसायटी. थोडे कडे कसे आता मॅनेजमेंट तंका जाय आले बरी असतात थंय फंड्स मस्त मिसयूज जाता थोडे सोसायटींत तुका रिस्क असा. पण जनरली तुझे असे असे हांवें सांगल्या मापान आले सोसायटी के दळे रिस्क ना कारण म्हणल्यार लोकांचो फंड लोकांक आमी लोन दीत येतात त्या सिस्टम डिपार्टमेंटाचे रुल्स प्रकार आणि ऍक्ट प्रकार सोसायटी चलोवन गेल्या कांय सोसायटीचे प्रॉब्लेम ना. काय मॅनेजमेंट थंय सेल्फिश जाता गे थंय समस्या सुरू.
1: मॅनेजमेंट तांच्या फायद्या खातीर एक यूज करूंक
0: सुरू तूं लोन्स दिताना पळोवन दिनाय तुज्या फायद्याच्या मनशां दिताय थंय तूं इलिगल गेन करून पळयताय त्या टायमार फंड्स पुरा मिसयूज जाले की थंय तुका बॅलन्स शीटाक डायरेक्ट इफेक्ट
1: जाता. ओके ओके, आता ए क्लास आणि डी क्लास म्हणजे तुवें आणि शेअर्स म्हणलं एक वर्ड आयलो तुझे हे जस्ट एक सिच्युएशन एक आमच्या लोकांक थोड्यांक गोत्तू ना. आता साधे लोक सोसायटीन आणि पुरा थोडे बिडी बांधून घे या टायलरिंग वतीकन घे ऑटो रिक्षा ड्रायव्हर आणि पुरा सडावत जाऊन त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करचे या बांचे सोसायटी खातीर हंगे कॉल येऊन असा त्याच्या उपरांत विचारता. हॅलो नमस्कार.
3: ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್.
1: ನಮಸ್ಕಾರ,
3: ನಾನು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಶೇಖರ್ ಮಾತಾಡೋದು.
1: ಮಾತಾಡಿ ಸರ್, ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ಜೀವನ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ.
3: ಧನ್ಯವಾದ. ಜೀವನ್ ಸರ್ ನಮಸ್ತೆ.
0: ನಮಸ್ತೆ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ರೀ.
3: ಸರ್, ನೀವು ಮೊಡಂಕಂಪು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಅಲ್ಲಿನ ಮೌಂಟ್ ಕಾರ್ಮೆಲ್ ಶಾಲೆ ನೆನಪಾಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಶಿಕ್ಷಕರಿದ್ದಾರೆ, ರೋಷನ್ ಪಿಂಟು ಅಂತೇಳಿ. ತುಂಬಾ ಪರಿಸರದ ಬಗ್ಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರಾಯೋಗಿಕವಾಗಿ ಹೇಳುವವರು, ಅದೆಲ್ಲ ನೆನಪಾಯ್ತದೆ
0: ಸರ್.
3: ಮತ್ತೆ ನೀವು ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ನೀವು ವಕೀಲರು ಆಗಿರುವುದರಿಂದ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆ ಸರ್ ನನ್ನ
0: ಹೇಳಿ ಸರ್.
3: ಒಂದು ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆರ್ಟಿಐ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ. ಮತ್ತು ಮೂರು ವರ್ಷದಿಂದ ಒಂದು ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕಿನವರು ಎಜಿಎಂಗೆ ನನಗೆ ಆಮಂತ್ರಣ ಕಳಿಸಲಿಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಕಳಿಸದೇ ಇದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ದೂರಬಹುದು, ಯಾರನ್ನ ಅವರನ್ನೇ ಪ್ರಶ್ನಿಸುದು ಅಥವಾ ಅವರ ಮೇಲೆ ಅಥಾರಿಟಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ಬಹುದಾ ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ಉತ್ತರಿಸಬೇಕು ಸರ್.
1: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಓಕೆ, ದೋನ್ ಸವಾಲ ಅಸಲ್ಲಿ
0: ಏಕ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ರೇ, ಆರ್ಟಿಐ ಅಂಡರ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವ್ದೆಲ್ಲ ಬರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಏಡ್ ತಕೊಂಡ ಸೊಸೈಟೀಸ್, ಗವರ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಫಂಡ್ ತಕೊಂಡ್ರೆ ಆ ಸೊಸೈಟೀಸ್ ಇದು ಆರ್ಟಿಐ ಅಲ್ಲಿ ಅಂಡರ್ ಬರ್ತದೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಇಂಡಿವಿಜುವಲಿ ವರ್ಕ್ ಆಗುವ ಸೊಸೈಟೀಸ್ಗೆ ಆರ್ಟಿಐ ಅಪ್ಲೈ ಆಗುದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಏಡ್ ಬರ್ತದೆ? ಇದು ಸೊಸೈಟಿ ಆಗ್ಲಿ, ಸ್ಕೂಲ್ ಆಗ್ಲಿ, ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏಡೆಡ್ ಸ್ಕೂಲ್ ಇದ್ರೆ ದಟ್ ಕಮ್ಸ್ ಅಂಡರ್ ಆರ್ ಟಿ ಐ. ಹಾಗೆ ಆರ್ ಟಿ ಐ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಕ್ಲಾರಿಫೈ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಇನ್ನೊಂದು, 3 ವರ್ಷ ಎಜಿಎಂಗೆ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ನೋಟಿಸ್ ಅಲ್ಲಿಂದ ಅಕ್ನಾಲೆಜ್ಮೆಂಟ್ ಅವರ ಹತ್ರ ಉಂಟಾ ಅಂತ ನೋಡ್ಬೇಕು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್. ಇಲ್ಲ ಅಂತಾದ್ರೆ ನೀವು ಅವರ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಡಿಆರ್ಗೆ ನೀವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಬಹುದು. ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ನೋಟಿಸ್ ಬರಲಿಲ್ಲ, ಆದ್ರಿಂದ ನಂದು ಇನ್ಎಲಿಜಿಬಿಲಿಟಿ ಅನ್ನು ಎಲಿಜಿಬಲ್ ಮಾಡಬಹುದು ನಿಮ್ಗೆ.
1: ಓಕೆ, ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅವರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಬಹುಶಃ ಉತ್ತರ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಎಂತ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಡಿ ಕ್ಲಾಸ್ ಪ್ಲಸ್ ಶೇರ್ ಅವಶ್ಯ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಶೇಖ್. ಸದ್ಯ ಲೋಕ ಗಲ್ಚೆ ತೊಡತ್ತು ಈಗ ಸೊಸೈಟಿ ಗಲ್ಚೆ ಕಷ್ಟಾಂಚೆ ಆಮೇ ಕಷ್ಟಾಂಚೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿಲ್ಲ ಪೈಲ ಒಡ್ಲೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅವಶ್ಯ ತೃಪ್ತಿಗೆ ಮಹಿತ್ ಕೊಂಡೈಗೆ ಆಸನ ಆಗ್ತಿ ಪುನ್ ಅಶೇಷ ಆಸ್ ಗೆಲ್ಲ ರಪ್ಪೋಸ ಸೊಸೈಟಿ ನೀವು 200 ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಎಫ್ ಡಿ ಕೆ ಆರ್ ಡಿ ಕೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಇದೆ ಖರ್ಚು ಅಷ್ಟೇ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಗಂದೂರ್ ನಿಮಿಷ ತಲೆ ಬರ ಮುನಿ ಸರ್ ತಂಕ ಕಾಲ ಸಂಘರ್ಷ.
0: ಶೇರ್ಸ್ ಇಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್, ಆರ್ ಡಿ ಡಿಫ್ರೆಂಟ್, ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್. ತುಕ ಶೇರ್ಸ್ ಅಂದ ಕಾಲ ತುಕ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಇನ್ಕಮ್ ಮೇಳ ತುಕ ಡಿವಿಡೆಂಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಡಿಕ್ಲೇರ್ಡ್ ಬೈ ದ ಬೋರ್ಡ್ ತ್ಯಾ ವರ್ಷ ಪ್ರಾಫಿಟ್ ಅವೈರ್ ಇಟ್ಲೆ ಆಮೇಲೆ ಡಿವಿಡೆಂಟ್ ಒಂದು ಡಿಕ್ಲೇರ್ ಕರ್ತಾ ತ್ಯಾ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ತುಂಚ ಶೇರ್ಸ್ ಕಿಟ್ಲೆ ಅದು ತಕ ತುಂಬ ಮೇಳ್ತಾ ಅಪ್ಲಿಕೇಬಲ್ ಜೊತೆ. ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ಎಫ್ ಡಿ ಅಂಡ್ ಆರ್ ಡಿ ತುಕ ಆಮ್ಚೆಡೆ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಆಲ್ರೆಡಿ ಆಸ ಇಟ್ಲೆ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್
1: 10%
0: ಮುಸೆ ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಸನ್ ಟರ್ಮ್ಸ್ ಆತ 3 ಇಯರ್ಸ್ ಓಯರ್ ಬೋರ್ಲೇರ್ ಆಮೇ 10% ತನಕ
1: ಅನ್ಲೈಕ್
0: ಡಿವಿಡೆಂಟ್. ಡಿವಿಡೆಂಟ್ ತುಕ ಫ್ಲಕ್ಚುಯೇಷನ್ಸ್ ಅಸ್ತಾ ಕಶೇ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನು 1 ವರ್ಷ ದಾ ದಿಲ್ಲ ರೀಸಲ್ಲಿ 1 ವರ್ಷ 15% ದಿಲ್ಲ ರೀಸಲ್ಲಿ ಎಫ್ ಡಿ ಅಂತ ತುಕ ದಾ ಮಳೆ ದಾ ಮೆಲ್ಟ್ ಆದತ್.
1: ಓಕೆ, ಅನಿ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಡಿ ಕ್ಲಾಸ್
0: ಓಕೆ ಹರೇಕ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತ ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಡಿ ಕ್ಲಾಸ್ ಸಿ ಕ್ಲಾಸ್ ಮುನಸ್ತ. ಸೊ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಂಕ ವೋಟಿಂಗ್ ರೈಟ್ ಅಸ್ತ, ಡಿ ಕ್ಲಾಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಂಕ ತಂಜೆ ಶೇರ್ಸ್ ಆರ್ ಡಿವಿಡೆಂಟ್ ಎತ್ತ ಪೂರಾ ಅದರ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಆರ್ ಸೇಮ್ ವೋಟಿಂಗ್ ರೈಟ್ ಏಕ ಅಸಲ. ಮೈ ಸಿ ಕ್ಲಾಸ್ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ತುಕ ರಪ್ಪ ತುಕ ಜಿವೆಲ್ ದೋರ್ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಫಂಡ್ ಜೈ ತೋ ಮೆಂಬರ್ ನೀ ರಪ್ಪ ಸಿ ಕ್ಲಾಸ್ ಅಂತಕ ಅಮ್ಕ ಸರ್ವಿಸ್ ದಿಯಂಕು ಜತ.
1: ಓಕೆ, ಸೊ ಎ ತೀನ್ ಕ್ಯಾಟಗರೀಸ್ ಅಸ್ತಾತ್ ಅನಿ ಹೆಂಗ ಸರ್ ತುಮಿ ದ ಚೋಷನ್ ಇಲ್ಲಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ರೀತಿನ ಬರಿ ಅಂತಲಿ ಬರಿ ಮಾಹಿತಿ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಅಸಸ್ ಸರ್ ತುಂಬಚೆ ಕತೆ ರಂಗ ಸರ್ ಏಕ ಲಾನ್ಸ್ ವಿರ ಅಮ್ ಕಾಣಗೇತ ತುಂಬಚಿ ಮಸ್ತ್ ಫೇವರೇಟ್ ಪೋದ ಆಯ್ಕೊಂಕ ತುಮಕ ಮಳೆ ಪೋದ ಆಯ್ಕೊಂಚಿ ಈಗ ವೃತ್ತಿ ಪೀಸ್ ಆಯ್ತು ತುಂಬಚೆ ಅಸ ನೀ ತುಮ್ಕಂತ ಗಿರ ಅಂತ ಸ ಪುಣ ತುಂಬಚೆ ಫೇವರೇಟ್ ಪೋದ ಕಂಚಿ ಸದ್ಯ ಕಾತ ಟ್ರೆಂಡಿಂಗ್ ಅವ್ರ ತುಮಕ
0: ಟ್ರೆಂಡಿಂಗ್ ಅವ್ರ ಮಳೆ ರೀಸೆಂಟ್ಲಿ ಕೊಂಗ್ನಿ ಅಮ್ಚಾ ಚರ್ಕ್ಯಾನಿ ಕೆಲ್ಲೆ ಬರೆ ಆಸತೆ ದುಗ್ರಾಮಾಸ್ ಮಳೆ
1: ರಾಯ್ಸ್ಟನ್ ಪಿಂಟೋಚೆ
0: ರಾಯ್ಸ್ಟನ್ ಪಿಂಟೋಚೆ ಬರೆ ಟ್ಯೂನಿಂಗ್ ಆನಿ ಬರೆ ವರ್ಡಿಂಗ್ಸ್ ಅತ್ತ ಎಂಜಾಯ್ ಕೆಲ್ಲತೆ ಸಾಂಗ್
1: ಪೋದ ಐಕೋ ನಂಗ ದುಗ್ರಾಮಾಸ್ ಇತ್ತಲ್ಲಿ ಒನ್ನಿಗೆ ತಿಂತ ದುಗ್ರಾಮಾಸ್ ಎಂ ಪೋದ ಸುಬೀತ್ ಪೋದ ಪ್ರೇಕರ್ನಸ ಜೀವನ್ ಸರ ಕತಿರಾನಿ ಸಕಡ ಐಕೋ ಬೇಕತೆ ರಾಯ್ಸ್ಟನ್ ಪಿಂಟೋಚೆ ಪೋದ ಪ್ರಜೋಡ್ಡೆ ಸನಗಾಯಲ ಐಕತ್ರ ವರೆಡಿಯು ಸಾರಂಗಿಕ್ಷೆ 7.8 ಎಫ್ಎಂ ರಂಗ ಆಳ್ಜನಿ presents